0: नमो परम तारंग नमो सर्वमंत्रं नमो सर्वजंत्रं
1: नमो सर्वत्रिसंग नमो सर्वकृसंग नमो सर्वरंगे त्रिपंगी अनंगे
0: नमो जीवं नमो बीज बीजे अखिजे अभिजे समस्तं प्रसजे
1: कृपालं स्वरूपे को कर्मंग पन्नासी सदा सर्वदा हृदय से दंग निवासी चरपट शांत वै प्रसाद
0: अमृत कर्मे अमृत धर्मे खल जोगे चल भोगे
1: अचल राजे अटल साजे अखल धर्मंग लख कर्मंग
0: दाता सर्वं ज्ञाता सर्वं भाने सर्वं माने
1: सर्वं प्राणिंग सर्वं त्राणिंग सर्वं भुक्ता सर्वं जुक्ता
0: सर्वं देवं सर्वं पेवं सर्वं